0: ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಂಪ್ರಭಾ ನಿರ್ವಿಧಿನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯಸು ಸರ್ವದಾ ರುಬ್ರರು ಮಿಲ್ನೆ ಕಾ ಮೌಕಾ ನಹಿ ಪಾ ರಹಾ ಅತ ಶಬ್ದೋ ಸೇ ಅಪ್ನೋ ಕೋ ನಮನ್ ಕರ್ ಲೇತಾ ಹೂಂ ಪ್ರತ್ಯೇಕ ವ್ಯಕ್ತಿ ಕಿಸಿ ನ ಕಿಸಿ ರೂಪ ಮೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಹೋತಾ ಹೈ ಇಸಿಲಿಯೇ ಆಪ್ಕಿ ಶ್ರೇಷ್ಠಾ ಕೋ ಹೃದಯ ಸೇ ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ತಾ ಹೂಂ ಫಾಹುನ್ ರೇಡಿಯೋ ಕೆ ಸಭಿ ಸುನ್ನೆ ವಾಲೋ ಕೋ ಹಾರ್ದಿಕ್ ಸೇ ಅಭಿನಂದನ್ ಕರ್ತೆ ಹುಯೇ ಹಮ್ ಸಬ್ ಫಿರ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ಮೇ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋ ಗಯೇ ಹೈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜ್ಯೋತಿ ಕಾ ಪ್ರಕಾಶ ಲೇಕರ್ ಜಿಸ್ ಮೇ ಅಭಿ ಹಮ್ ಜೋಡೆಂಗೆ ಹಮಾರೇ ಮಾಸ್ತರ್ ಜೀ ಜೋ ದಿಲ್ಲಿ ಶಹರ್ ಸೇ ಔರ್ ಬಬ್ಲಿ ಜೀ ಜೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋ ಗಯೇ ಹೈ ಶಾಂತಾ ಜೀ ಜೋ ಪನೇಲ್ ಕೆ ಪೀಛೆ ಹೈ ಬಬ್ಲಿ ಜೀ ಅಪ್ನಾ ಎಂಟ್ರಿ ಲೇತೇ ಹೈ ಫಿರ್ ಶಾಂತಾ ಜೀ
1: ರಿಶ್ತೆ ಬರ್ಕರಾರ್ ರಖನೆ ಕಿ ಸಿರ್ಫ್ ಏಕ್ ಹೀ ಶರ್ತ್ ಹೈ ಕಿಸೀ ಕಿ ಕಮಿಯಾ ಹೀ ನಹೀ ಅಚ್ಛಾಯಿಯಾ ಭೀ ದೇಖೇ ಸಭೀ ಸುನ್ನೆ ವಾಲೋ ಕೋ ಮೇರಿ ಓರ್ ಸೇ ನಮಸ್ಕಾರ
2: ಮೈ ಭೀ ಯಹಾಂ ಸೇ ಕಹಿ ದೂಂ ಕಿ ಮಿಲೇ ಹುವೇ ಸಮೇ ಕೋ ಹೀ ಅಚ್ಛಾ ಬನಾಯೇ ಅಗರ್ ಅಚ್ಛೆ ಸಮೇ ಕಿ ರಾಹ ದೇಖೇಂಗೇ ತೋ ಪೂರಿ ಜೀವನ್ ಕಮ್ ಪರ್ ಜಾಯೇಗಿ ಆಪ್ಕೋ ಮೇರಿ ಓರ್ ಸೇ ಭೀ ಬಹುತ್ ಸಾರೇ ಸ್ವಾಗತ್ ಹೈ
0: राजेंद्र जी जो भारत से जुड़ गए हैं राजेंद्र जी आप अपना एंट्री लेते हैं फिर कार्यक्रम में वही गीत हम चलाने वाले हैं कि तेरा राम जी करे बेड़ा पार
3: फाउन नमस्कार सबको फाउन हिंदुस्तानी रेडियो के सभी श्रोताओं को मेरा नमस्कार जैसा कि हर बार की भांति आप सुनते हैं कुछ नया ज्योति का प्रकाश यानी कुछ नया सीखने को मिलता है ज्योति का जो प्रकाश है उसका यही उद्देश्य है कि व्यक्ति को कुछ नया सीखने को मिले इसी के अनुसार हम आज कार्यक्रम करने वाले हैं कि ज्योति के प्रकाश में आज हम क्या प्रकाश डालने वाले हैं सब लोगों को पता होना चाहिए जब ज्योति में प्रकाश पड़ेगा तो कुछ शिक्षा जरूर मिलेगी तो जो हमारा भगवान कृष्ण के गीता के ऊपर है और कृष्ण प्रेम है और गुरु की आज्ञा पालन है इसी सभी के संदर्भ में हम बातचीत रखेंगे और सब लोग इसका लुप्त उठाएंगे तो क्यों ना संजय जी एक जो लोग उदास बैठे हैं उनकी उदासी के लिए कुछ किया जाए
0: जरूर राजेंद्र जी हम सब वही गीत की ओर बढ़ रहे हैं जो हर सप्ताह हम सब कार्यक्रम में रखते हैं हरिओम सरन से और उनके आवाज में जो गीत हम सब पर रखने वाले हैं